तू करता सचियार मैडा साई, जो तो भावे सोई थीसी, जो तू देहे सोई हो पाई रह।